हर माँ पुट सां मिली आहे मां ॻोल्ही ॾिठी वरितां मूंखे मुंहिंजो भाउ असगर नथो लॻे मौला फरमाइनि था मुंहिंजे साम्हूं फिरी आहे जॾहिं शाम घोड़ा भॼाया हा मां तुंहिंजे भाउ खे हा सां लातो आहे सुतो कई भाउ मिली वठेसि बाबे जे साम्हूं आई आहे भाउ जी नंढड़ी लाश मसरूफ़ हथनि ते खईं अथई